0: Karisma. Tapaiko Pratibha.
1: Hawale koshi sakina dina herer kayo jun ghamale bhanthyo.
0: Friends gossip.
2: Oi, yo jivan class ma pasne kasto sojo bhayera athin da hai.
0: Nadak.
3: Ani dherai ramaila kurakani ra jankari haru. Karyakram school college ma matra radio dharbarahi 103.8 megahertz ma harek bihibar shanibar ani aitbar saanjha 6 baje ko Nepal khabar pachi करिब 7 बजे सम्म
4: विषालु काडा जस्तो हुँदो रहेछ सुख माया मनमा माया बाकी नै छ तिमीले घात गर्दा पनि माया मारे जस्तो लाग्छ।